0: गिलास तुम कुफा भी
1: हमको मनु का नातुकन वे अथो मार पेम सारा सारा जान ले रान ते मिला तो बेचा कर लेती हो ते बाम मिसी सके ने तो कठान जान ले रान बची चाले ने फाव ना ते वे अंधुआ फना रूफनी संभुला ना दी अच्छा मार नीम यो चिरे अंको आ रावत तो मिस पोतोरे री तो कुंबा पोतोरे जाम मजा का चिर मार मार मसापचा ओट सयाठान अठान मेच दे अब चाल सैनो फाउल ना ये तक आरोस मानसिक
2: नाम को मनु को ना सो नि फाउल ना वे नितिन फांडे काम से नितिन फामरो ना फुट सफ सा वे माकाश का नि रान जो चले सका पारा जीरो आय हाँ raha ohatra zao raha makasika ny jiro zao de zay tena anao zay mihitsy hoe mila atsarana ny poto ny olana koa zany matetika tsy mahaenika an'le zavatra ilain'ny le mpanjifa zany ny inona moa le herinaratra aizay tamintsika de eo amin'izay zao ny mila hoe atsarana ihany koa zany
3: tsy hitako ity zany efa hatra ny efa voajanahary mihitsy ko efa le toetrandro mihitsy tsy tokony andorondoro ala zany nyolona e mila soloana ny teo anjiramamba efa tranainy ndray zany mba avoaizina amin'izay jiro de les tasy te rehefa enjany efa ny vidinjiro tsy miaina zany ny fanatsaran'ny kalitao ampiasainy zany mba tsaratsara ny amin'ny mpanjifa
4: olompirenena be dia be na afaka vaolana raisina fanajana ny tontolo iainana zao voalohany indrindra mba tsy manana ny toetrandro tsy mikorotana zany de lasa ritra ngamba de manaraka zany financena angamba ny jirama financena bebe kokoa ie tena reny mihitsy na ary ny important be amin'le resaka sécurité ohatra ny mody arivo ianao de maizina be ny na hoe e resaka tuo zao zay mety tsaiko na hoe zay koa ny olana ny am'izao hoe tsy mampatonga ny rano mety resaka fahasimbahana
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.

0: बस तुम कुफा भी।
1: आनक एच यार मतुरी कदे मान समान अरे क्यों मस तीन तानक युंदान दाद ती मान रुचुरुच फैनेने फट्रुटक न तंब्री ह्यान चेओ अरे फसक पुटक नुनिया बेन ल्याव जानन कसाव लैना बेन तानन रामजुनगुन्ना आज तो मन चलाओ फ मुंबनाओ कूर जो वे देश के तुझो सौर का जन रियमंत रच फटो कूर जैले निफ सैन न जयाद निफ्याय न को फेन जाव मिफ मा मिल चाय तक तू ए फंतो न मार जो सुफ न्याफ नाम नौ जान जाम फुमारे न मिर चिर चौंत सैन सिमतेतिका न्यासा मुनुकनि मासोआंडो होसकाफोतसिका नि ना दे हुए इंद्राय महांडो नेफा निओफानि sarety nitaterako aza mbola notrosaiky tatotsika nisy any mantsy vola teo ampelatanantsika nokendrena tsy hipika nefa lasa ndreninao ividianany tapadamba anapenana tologo ary ny ambo noho ny angambo raha misy te atao akanjo anatomoanao fa mamiry firy loatra tiririnytsika ity nefa etsy matory fahadalana ny anydala resak'olo nefa lanaka ka niady sainyray no enti ny ampatory zanaka tsy hitamory sombonaika fefa miady be ny saika raha mpitsy fotsiny azy ifindratranony atao varatra ka izano karamainy mety ho vitanio ny karatra kanjo reko ndray zao fa nilala no sakanana raha mpitsy vao maraina nisy mantsy fitokanana atao kaikitsika ato ka nisy arety zay mandeha dia avily avoko fa andalo ireo lehibe ary zay le mahavo sady mahavaky fo ny mpitroniko tahakanay fa tao maro nietraketraka tongatonga fotsiny eny ka dia mahaketraketraka nefa etsy matory mikipi ka mikipi ary azo mena tsy dada sy ny redirediny fefa tafa loatraloatra ny ahy asy tebitebiny eondana sombonaina eto mpoko be taraina
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.